श्रेष्ठ करण डखणे महला पंजवा जे तू वत्तै अंगणे हब धरत सुहावी होए हिकस कंतै बाहरी मैंडी बात न पुछै को।

तप सीमा ते तप सहदेव सब मद माते को न जाग संग ही चोर कर मुसन लाग रहा जागे सुख देओ अर अकूर

हर भरो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापत देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।